जी हो सोग वै मोह का कया वाओ बीजा बिक मंगे अमृत वेको एहो न्याओ महला दूजा नाल याने दोस्ती कदे ना आवे रास जेहा जान ते हो वरते वेको को निर्जास वस्तु अंदर वस मावे दूजी होवे पास साहेब सेती हुकम ना चले कही बने अरदास।

महत दिवसरात दोए दाई दया खिले सगल जगत जगी आईया बुरी आईया वाचे धर्म हदू।